मारी गाडी कोडलेवर, गाडी कोडलेवर हरदम लेवे मातो पीवर, गाडी कोडलेवर हरदम लेवे मातो पीवर, चक्कर कोवारो मर से टर कालो मारी गाडी कोडलेवर, गाडी कोडलेवर हरदम लेवे मातो पीवर, गाडी कोडलेवर हरदम।